0: Center 95.5, North South 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Bring it on, baby.
4: कसं काय मंडळी?
5: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM. नितीन बरोबर
4: कसं काय मंडळी?
5: कसं काय मंडळी?
4: कसं काय मंडळी?

मंडी हो नमस्कार कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन नियॉन आरएम फ्री कसं काय मंडली कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे एव्हरी सॅटर्डे अँड संडे आपलं वीकेंड एकदम लय भारी करण्यासाठी आम्ही आहोत संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत सुमंडी हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा लावा तुम्ही रेडिओ ट्यून इन करा ऑरएम फ्रीवर तासभराचा कार्यक्रम असणार आहे का तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम अर्थात कसं काय मंडली कार्यक्रम आणि मंडी हो जे मला माहीत नाही ते सुद्धा आपण सांगू शका कोणाचा वाढदिवस आहे लग्न वाढदिवस आहे कुठलंही निमित्त आहे डेडिकेशन करायची इच्छा आहे तुम्ही करू शकता बिंदास संकोच करायचे नाही बिलकुल लाजायचं नाही बिलकुल मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन्स ऑन 5250-6200 वर मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस नाही तर फोन सुद्धा करा उनकाच सौंदर्य का तुम्हाला स्वतः संजीस माझ्याशी बोला गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी अप्रतिम वीकेंड सुरू होत आहे म्हणजे हो आज शनिवार 23 मे आहे तेव्हा या कार्यक्रमाच्या शुभारंभ आम्ही करणार आहोत नक्कीच प्रीतम आणि साथी कलाकारांच्या सुमधुर आवाजात ऐकूया आरंभ

रसिक मंडळी भक्तिमय वातावरण चालूच ठेवूया. ऑडिओ वर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आदर्श शिंदे यांच्या सुमधुर आवाजात. आज दुर्गाष्टमीच्या निमित्ताने धर्मवीर या मूवीमधलं गाणं मी वाजवतो सर्व देवींच्या भक्तांसाठी आणि विशेषतः तू प्रीती देवजी आणि सर्व परिवार

रसिक मुंडे ध्रुवन मूर्ती प्रवीण कोळी आणि साठी कलाकारांचे समुद्र आवाजात गौराई आली आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो नक्कीच आणि विशेषतः आज डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू आजी गुलो ऑफ बिजुकाप आज यांचा वाढदिवस आहे सर्व बिजुकाप मंदिर आणि सर्व परिवार सुद्धा भाऊ बहिणी जे आहेत त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाटते आहे त्यांच्यासाठी विशेषतः गौराई आली.

हिवाळा सुरू झालेला आहे आणि वीकेंड तर या मूड मध्ये करूया. हलुवारपणे वीकेंडचा आस्वाद घेऊया. गरम गरम चहा किंवा कॉफी, गरम गरम पकोडे आणि हळूहळू या दिवसाचा आस्वाद घेऊया. आनंदी जोशी, अभय जोधपूरकर यांची मधुर आवाजात जरा जरा मन.

0: कसं काय मंडळी
1: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
0: कसं काय मंडळी।
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
3: RM3 Manoranjan Radio.

0: थंडी हो कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑनली ऑन ऑरम फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी आणि एक्झॅक्टली 9:30 वाजले ताल एफ एम वर सो मंडळी हाफ एन आवर टू गो रेडिओचे वॉल्यूम तुम्ही वाढवू शकता बरोबर गाऊ शकता नाचू शकता बिंदास
1: धरू नको आता
0: आणि डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस ऑन 5250620 वर फोन सुद्धा करा ऑन काच सौंदर्य का थॉमस वसंजीस आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो ऋषिकेश रिकामी यांचे सुमधुर आवाजात घेणार भरारी.

पॅराशूट सोडणारी आणि पतंग उडवणारी, लपाछपीत लपणारी आणि दारूच्या बाटल्या जपणारी, तुला पाहून लाजणारी आणि पावसाचा पहिला थेंब तुझ्या गालावरून स्वतःवर झेलणारी गच्ची।

आता दिवसा गच्चीवर उन्हें खेळून खेळून दमतात आणि रात्री झोपायला माणसंच माणसं जमतात. तरी तुझ्या खिडकीवर नजरेची शाळा भरलेली असते आणि झोपेने मात्र उन्हाळ्याची सुट्टी मारलेली असते.

रसिक म्हणू आपण कुठे असाल, घरी आहात, न्याहारी चालू आहे, साफसफाई चालू आहे, गाडीमध्ये आहात, कामावर आहात, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा ट्यून इन करत राहा ऑर एव्हरीवर. तासभराचा कार्यक्रम असणार आहे कसं काय मंडळ कार्यक्रम 9 to 10 AM आणि एन्जॉय दिस सॉन्ग. निक शिंदे आणि अंकिता यांच्या सुमधुर आवाजात.

आणि यस म्हणू आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत. सो म्हणू ट्यून इन करा, एन्जॉय करायचं आहे. सुमारे 20 मिनिट्स टू गो या कार्यक्रमासाठी. रोहित रहूत आणि जुलियट जोगलेकर यांचे मधुर आवाजात आस्वाद घेऊया. स्वर्गात मध्ये काय असतं, आकाशगंगा आस्वाद घेऊया.

रसिक मंडळी हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. रहूत रहूत रोहित रहूत यांचीच मधुर आवाजात जाऊया कोकणामध्ये. कोकणाचं दर्शन घेऊया, तिथलं समुद्र किनारी, हिलवर परिसर आणि माणसांचं सुद्धा स्वभाव जाणून घेऊया. कोकणाची माणसं साधी भोली आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो.

0: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station,
1: RM3 Manoranjan Radio.
2: सगळ्यांसाठी सुद्धा रोहित राहुत आणि सोनाली सोनावणी यांच्या सुंदर आवाजात सुंदर सुंदर पद्धतीने या कार्यक्रमाची सुंदर सांगता करूया बरं का मंडळी. हो, आमची भेट होणार आहे उद्या सकाळी परत एकदा 9 to 10 AM कसं काय मंडळी कार्यक्रम घेऊन. टिल देन कुठे असाल तुम्ही हसत राहा, खेळत राहा आणि सुरक्षित आवश्यक आहे. हॅपी सॅटरडे, टेक केअर आणि नमस्कार आमच्याकडून.